0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಹಲೋ
2: ಹಜೂರ್, ನಮಸ್ಕಾರ.
1: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕಾ, ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಹಲೋ ಹಲೋ ಹಲೋ, ಅಲ್ಲಿ ಠುಲು ಸ್ವರಲ್ಲಿ ಬೋಲಿಸ್ ನ. ಖೈ ಕು ಬೋಲೆಗೊ, ಮೈಲಿ ಕೈ ಭರೇ ಪಾಯಿನ.
2: ಹಜೂರ್ ಕಾಕಾ ನಮಸ್ಕಾರ, ಮ ಭತೀಜ್ ಬೋಲೆಗೊ, ಭತೀಜ್ ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಏ ರಾಮು, ಹೇರ್ನ ಮೇರ ತ ಕಾನ್ ಸಮಸ್ಯೆ ಭಯರ ತಿತಿ ರಾಮ್ರೋಸಂಗ ಸುನ್ನೆ ಮೆಸೇಜ್ ಪಾವುದಿನ.
2: ಓ, ಯೇ ಕುರಾ ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೊ ಕಾಕಾ. ಅಲ್ಲಿ INF ಹರಿಯೊ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ನ ಕಾನ್ಕು ಉಪಚಾರ ಕೇಂದ್ರ ಖುಲೆಗೊ ಛ. ಕಮ್ ಮೂಲ್ಯಮೈ ಉಚ್ಚ ಸ್ತರ ಸೇವಾ ಪಾವನ ಸಕಿಂಚ. ತೇ ಗೈರ ಕಾನ್ ಜತಾನು ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೊ.
1: ಅನಿ ಹಾಮಿ ಕಾನ್ ಕಮ್ ಸಿಂಗಲೈ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ ತ ಭತೀಜ್?
2: ಹುಂಚ ಕಾಕಾ, ಹುಂಚ. ಕಾನ್ ಪಾಕೆಕೊ, ಕಾನ್ ದುಖೆಕೊ, ಕಾನ್ ನಸುನ್ನೆ ವಾ ಕಮ್ ಸುನ್ನೆ, ಕಾನ್ ಕರಾವನೆ ಚಿಲಾವನೆ, ಕಾನ್ ಡಮ್ಮ ಹುನೆ, ಕಾನ್ಕು ನಜಿಕ್ ಸುನ್ನಿನೆ ವಾ ಗಿರ್ಖಾ ಪಲಾಯಕ ಛ ಭನೆ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ.
1: ಅನಿ ಕತಿ ಬೆಲಾ ಬಸ್ತುಂತ ಡಾಕ್ಟರ್?
2: ಅಬ ಭ್ಯಾವನು ಹುಂಚ ಭನೆ ತ ಬಿಹಾನ ದಿವಸ ಜಾನು ಭಯ ಹುಂಚ. ಭ್ಯಾವನು ಭಯನ ಭನೆ ಸಂಧ್ಯಾಕಾಲೀನ ಸೇವಾಮಾ ಸಾಂಜ 4 ಬಜೆ ಭಿತ್ರ ನಾಮ ದರ್ತಾ ಗರೈಹಾಲ್ನುಸ್, ಅನಿ 4:30 ಬಜೆ ಬಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಲೈ ದೇಖಾಉನುಸ್.
1: ಲ ಯೊ ಕುರಾ ಚೈ ಗಜ್ಜಬ್ ಸುನಾಯ ಭತೀಜ್, ಮ ಯೊ ಕುರಾ ಟೋಲ್ ಸಿಮಿಕ್ ತಿರ ಬನಿ ಭನಿಹಾಲ್ಚು.
3: INF ನೇಪಾಲ ಹರಿಯೊ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ತಥಾ ಪುನಃಸ್ಥಾಪನಾ ಕೇಂದ್ರ ಪೋಖರಾ 15 ನಯಾ ಗಾಂವ್. ಫೋನ್ 061-433-342-433-640.
4: पर्यटकीय नगरी पोखरामा मेट्रो सिटी हस्पिटल प्राली सिर्जना चोक पोखराले विभिन्न किसिमका विशेषज्ञ चिकित्सक सेवाहरूको उपचार ल्याएको जानकारी गराउँदछौ.
5: हाम्रा सेवाहरू:
4: हार्ट जोड्ने, नसा तथा मेरुदण्ड रोग,
5: जनरल सर्जरी, सबै प्रकारका अपरेशन सेवा,
4: मृगौला तथा मूत्र रोग, युरो सर्जरी,
5: पेट, छाती, मुटु, थाइरोइड तथा मधुमेह रोग,
4: न्युरो सर्जरी सेवा,
5: बाल रोग,
4: नाक कान तथा घाँटी रोग,
5: मानसिक तथा स्नायु रोग,
4: प्रसूति तथा स्त्री रोग,
5: छाला, यौन तथा कुष्ठ रोग,
4: नेत्र रोग,
5: दाँत तथा मुख रोग,
4: क्यान्सर रोग, दूरबीन र लेजर प्रविधि प्रयोग गरी गरिने विभिन्न अपरेशनहरू, अत्याधुनिक माइक्रो डिफ्राइडर प्रविधि द्वारा नाक कान तथा घाँटी रोगको अपरेशन,
5: 24 घण्टा एम्बुलेन्स, इमर्जेन्सी, अत्याधुनिक प्रयोगशाला तथा फार्मेसी सेवा,
4: सुविधा सम्पन्न ICU सेवा,
5: डिजिटल एक्सरे,
4: सिटी स्क्यान सेवा,
5: भिडियो एक्सरे, इको कार्डियोग्राफी,
4: इन्डोस्कोपी, ECG, EEG, PTA,
5: फिजियोथेरापी, युरोफ्लोमेट्री,
4: केमोथेरापी,
5: सुरक्षित गर्भपतन सेवा,
4: होल बडी चेकअप, हेल्थ प्याकेज.
5: मेट्रो सिटी हस्पिटल प्राली, पोखरा 8 सृजना चोक कास्की.
4: फोन 061-572-648, 572-849.
6: खुट्टु खुट्टु पियो या सिप पर मायो,
7: अब घर पियो लाइक किंग चीज को हर्डी.
8: होइन, रिफ्रेशमेन्ट सँगै न्युट्रिसन दिन आयो मौसम.
9: जलवायु परिवर्तन र रेड प्लस सम्बन्धमा नेपाल आदिवासी जनजाति महासंघको अडान.
10: भूमि, वन र प्राकृतिक स्रोत सँगको आदिवासी जनजातिको अन्यश्रित सम्बन्धलाई मान्यता देऊ.
9: जल, जमिन, जंगल, खानी र प्राकृतिक स्रोतमाथि आदिवासी जनजातिको स्वामित्व र नियन्त्रणको अधिकार सुनिश्चित गर.
10: वन संरक्षण र व्यवस्थापन सम्बन्धी आदिवासी जनजातिको परम्परागत प्रणालीलाई मान्यता देऊ.
9: स्वतन्त्र अग्रिम जानकारी सहितको मञ्जुरीलाई सुनिश्चित गर.
10: पूर्ण र प्रभावकारी सहभागिताको व्यवस्था सुनिश्चित गर.
9: आत्मनिर्णयको अधिकारलाई मान्यता देऊ.
10: अन्तर्राष्ट्रिय श्रम संगठन ILO महासन्धि नम्बर 169 र UN DRIP कार्यान्वयन गर.
9: नेपाल आदिवासी जनजाति महासंघ.

0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ವರಿಷ್ಠ ನ್ಯೂರೋ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಪೋಖರಾಮ
2: ಕಾಠ್ಮಂಡು ಬೀರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕಾ ನ್ಯೂರೋ ವಿಭಾಗ ಪ್ರಮುಖ ಡಿಎಂ ಪ್ರಾಪ್ತ ವರಿಷ್ಠ ನ್ಯೂರೋ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸುನೀಲ್ ಕೊಯ್ರಾಲಾ ನಿಯಮಿತ ರೂಪ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಹಿನಾ ಕೋ ತೆಸ್ರೋ ಶನಿವಾರ ಸುಂದರ ಪೋಖರಾ ಫಾರ್ಮೇಸಿ ಮಹೇಂದ್ರಪುರ್ ಮಾ ಆಉನೆ ಹುನೆ ಭಯಕೋಲೆ ಢಾಡ್ ಕೋ ನಸಾ ಚ್ಯಾಪಿಯೇಕೋ ರಿಂಗಟಾ ಲಾಗ್ನೆ ಬಿರ್ಸನೆ ಮಸ್ತಿಷ್ಕ ಘಾತ್ ಹಾತ್ ಕುಟ್ಟಾ ಕಾಮ್ನೆ ಪೋಲ್ನೆ ಝಮಝಮಾವನೆ ತೌಕೋ ದುಖ್ನೆ ಘುಳಾ ದುಖ್ನೆ ಪ್ಯಾರಾಲೈಸಿಸ್ ಛಾರೆ ರೋಗ ಮೈಗ್ರೇನ್ ಪಾರ್ಕಿನ್ಸನ್ಸ್ ಜಸ್ತಾ ರೋಗ ಲಾಗೇಕಾ ಸ್ನಾಯು ತಥಾ ಶರೀರಕ್ಕೆ ಕುನೇ ಪನಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನಸಾ ಸಂಬಂಧಿ ಸಮಸ್ಯೆ ಭಯಕ್ಕೆ ಬಿರಾಮಿಹರುಲೆ ಸಮಯಮೈ ಸಂಪರ್ಕ ರಾಖಿ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಪರೀಕ್ಷಣ ಗರಿ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಲಾಭ ಲಿನುಹುನ ಹಾರ್ದಿಕ ಅನುರೋಧ ಗರ್ದಛೌ.
3: ಬಿರಾಮಿ ಜಾಂಚ ಏಹಿ ಸಾವನ್ 15 ಗತೆ ಶುಕ್ರವಾರ ಪೂರ್ವಾಹ್ನ 11 ಬಜೆ ದೇಖಿ 16 ಗತೆ ಶನಿವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಬಜೆ ಸಮ್ಮ
2: ಸಂಪರ್ಕ ಸುಂದರ ಪೋಖರಾ ಫಾರ್ಮೇಸಿ ಮೈಂದ್ರಪುಲ್ ಪೋಖರಾ ಫೋನ್ 061-587-266 553-834.
4: सर्वाधिक बिक्री हुने ह्युन्डई गाडीको शोरूम पोखरामा अन्तर्राष्ट्रिय स्तर तथा पोखराको प्रतिष्ठित लक्ष्मी ग्रुपद्वारा सञ्चालित शोरूम सेल्स सर्भिस स्पेयर पार्ट सबैको सेवा सहित एलआई मोटर्स. विस्तृत जानकारीको लागि एलआई मोटर्स बुद्ध चोक पोखरा फोन नम्बर 061-527-426-537-52 छ.
5: घर होस् या अफिस होटल होस् या रेस्टुरेन्ट छिटो र भरपर्दो इन्टरनेट सेवा पोखरा इन्टरनेट पोखराको ब्रान्ड 25 वर्षको विश्वास गति सह अपार 1 GBPS सम्मका प्याकेजको बहार स्ट्रिमिङ गेमिङ काम होस् या रमाइलो जहाँ सुकै जाउँ कनेक्सनमा कुनै गडबडी छैन ढिलो पोखरा इन्टरनेट सधैँ तपाईँको साथमा हिजो आज भोलि हामी छौ तपाईँको बाटोमा छिटो भरपर्दो सुलभ र सहज पोखरा इन्टरनेट तपाईँको पहिलो रोजाई.
6: गोयल मेटल इंडस्ट्रीज को उत्कृष्ट उत्पादन जिंदल SS पाइप नेपाल नंबर 1 ब्रांड नक्कली देखि सावधान जिंदल को लोकप्रियता ले गर्दा नक्कली जिंदल बजार में आएको हुनाले प्लास्टिक में मात्र नभई पाइप में पनि जिंदल लेखेको पाइप मात्र खरीद गर्नु होला. टिकाऊ र गुणस्तरीय काम जिंदल पाइप हो यसको नाम.